मदसांग लक्ष्मणा जाऊ कुठे, इथून वंदिते मी माताना, इथून वंदिते मी माताना, प्रणाम पोतवी रघुनाथाना, आशीर्वच तुझ घे जाताना, आणखी उठिना शब्द फुटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे।